पाउड़ी तिथे तू समरथ जिथे कोए नाहे उथे तेरी रख अग्नि उदर माहे सुन